0: Now we're moving to another state which has indeed seen political turmoil yet again on the same lines as it had in 2022. This is the Uddhav Sena we are speaking of and the turbulent times that it's seeing again. Uddhav on campaign spree across Maharashtra. Uddhav campaign at rebel MPs' bastions is what we see. Remember, six UBT MPs set to jump the ship to Shinde Sena today itself. Uddhav is to campaign at the rebel staff now is what we are learning of. Uddhav Thackeray is to travel across Maharashtra. Remember, yesterday evening itself, after the two MPs came out to confirm that they are crossing over, it was Uddhav Thackeray's first response to the entire matter where he said that no matter what happens, the Shiv Sena will always, always be his. Because at the end of the day, it is his father's legacy that he carries forward, Balasaheb Thackeray's legacy that he carries forward. And this is what we see in terms of a strategy being played out and implemented by them, by the Uddhav Balasaheb Thackeray faction of the Shiv Sena, where Uddhav Thackeray himself will be leading campaigns across Maharashtra, especially in those constituencies from where these MPs belong, the rebel MPs. Ritwik Bhalekar back with us on the broadcast with more details on the same. Ritwik, what are the locations we are learning about where Uddhav Thackeray will be campaigning? It's a strategy we see now that the Uddhav Sena is also implementing to counter this particular crossover of the six rebel MPs to the Shinde faction.
1: Yes, absolutely. So Uddhav is going all out against all the rebel MPs who have left him and broken away from the party and are scheduled to officially join Eknath Shinde Shiv Sena today at nearly 3 p.m. in Mumbai. So Uddhav Thackeray's first rally yesterday, he addressed at a home turf of MP from Northeast Mumbai, that is Sanjay Dina Patil, at his home turf Bhandup area. So first rally he addressed, and he is going to address several rallies followed up in the coming week. He will be starting off from Parbhani, then he will be heading to the Marathwada region, Vidarbha region, and eventually he will be rallying at Shirdi and Nashik constituency, where all his rebel MPs come from. And he is going all out, he is lashing out at them, and he is not just accusing all these rebel MPs, but he is also alleging that they have taken crores of rupees and broken the trust, not just of his leaders, his voters, but also of everyone who trusted in them. So we need to see that Uddhav Thackeray is fine.
0: Right, absolutely, Ritwik. And that is what we're looking at now. The Uddhav Sena also finally strategizing, not just responding to the developments verbally, but also strategizing and carrying forward what they could do to counter these particular measures coming in from the rebel MPs joining hands with the Shinde faction. On that note, viewers, let's quickly take you through all the developments so far into this story from Maharashtra, as we're tracking it very closely since day one. And we will be, as the media addressing will take place at 3 p.m. today. It seems to be the end of the road for Shiv Sena UBT. It is a massive rejig in Maharashtra politics, as all six rebel MPs of the Sena UBT will be formally quitting the party today, right ahead of that presser that they have planned. These Sena UBT rebels will be holding a press conference at the Yashwant Rao Chavan Auditorium in Mumbai at 3 p.m. and will simultaneously be joining the Shinde Sena publicly. Ahead of the switchover, Shiv Sena UBT leader Aditya Thackeray also lashed out at the rebel Lok Sabha MPs, accusing them of selling their loyalty and reputation for political gains. Amid the Shiv Sena UBT split, opposition leaders staged protest outside the assembly, raising slogans against the NDA government. This comes on the very first day of the monsoon session of Maharashtra Assembly as well. Two rebels, Nagesh Patil Ashtekar and Omraj Nimbalkar, have already announced formally that they're moving to the Shinde-led Shiv Sena faction. Amid the announcement, Shiv Sena UBT sacked Nagesh Patil Ashtekar, who's been charged with anti-party activities by Shiv Sena UBT MP Sanjay Raut. Uddhav Thackeray has also pushed back strongly against the Shinde camp and its allies, rejecting the claims over the party identity and leadership. And Uddhav Thackeray will also be meeting the party MLAs and MLCs at 2:30 p.m. in the party office Shivalay at Nariman Point today. Uddhav Thackeray to address all the MLAs on the first day of the State Assembly monsoon session to keep his flock together.
2: Hey, बॉडी एकदम सुदृढ आहे. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे.
3: आणि त्यांनी काय नवीन शब्द लावला की आज माझे शिवसेना एकच आहे, शिवसेना एकच आहे, ती माझी आमची बाळासाहेबांची आहे.
4: आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफूट करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे.
5: पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही पुलिस कुठे गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलीही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेलो आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे.
0: That's not all. Earlier, it was Union Home Minister Amit Shah who had said that the Shiv Sena led by Eknath Shinde is emerging as the real Shiv Sena now. Listen in to what he had said.
6: Mere saath upasthit, mere mitra aur Maharashtra ke lokpriya mukhyamantri Shriman Devendra Phadanvis ji, ab शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी. पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है.
7: हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाही आहेत आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेच तसे उत्तर देतील.
8: सहा खासदारांना त्या संबंधित
7: त्यांच्याबद्दल बोलत होतो
8: आणि त्याचबरोबर
7: मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही जे दिलं त्यांना ते प्रेमच दिलं, एवढी वर्ष त्यांच्या सोबत उभं राहिलो, परिवार म्हणून सोबत उभं राहिलो आणि अशा वेळेला सौदा करणं ह्या अशा काही गोष्टींसाठी स्वतःच्या नावाचं स्वतःच्या परिवाराचं हे दुःखद आहे.
9: That the deal has been done of your name, of your family. It is very unfortunate that the MPs are being sold away for few rupees.
7: Are ye to sirf trailer hai.
9: Aditya Thakur is imitating the style of Eknath Shinde, saying that this is just a trailer.
7: मी हे अनेकदा आधी पण म्हटलेलं आहे आणि आता पण म्हणत आहे. आपण पाहिलं असेल भाजपला देशात दंगे करता येतात, गदारोळ करता येतो, प्रचार खूप चांगला करता येतो, एक वेगळं वातावरण बनवता येतं. लोकांची जी मन आहे,
9: वी सॉ हाउ बीजेपी कॅन प्रोवोक
7: मतभेद किंवा ते
9: रायट्स इन द कंट्री,
7: कसं त्याच्यात खेचायचं हे येतं. पण महत्वाची गोष्ट एवढंच आहे की भाजपला शासन करता येत नाही, सरकार चालवता येत नाही. आता आपण पाहिलं असेल मुंबईला इतिहासात पहिल्यांदा
9: It is important that it has now been proved that BJP cannot rule the country.
7: ते गढूळ पाणी येत आहे आणि असं सगळं मुंबई कधी अशी चालत नव्हती आधी. आता नुसतं पाण्याचे कट नाही तर विजेचे कट देखील लागायला लागलेले आहेत. बीएससीचं पॉवर ट्रिपिंग व्हायला लागलेलं आहे आणि एवढं नुसतं मुंबईत नाही तर पुण्यात आलटून पालटून पाणी यायला लागलेलं आहे. म्हणजे इथेनॉल सगळेसाठी पाणी खेचत आहेत.
9: पीपल आर फेसिंग वॉटर स्कॅसिटी. वी सॉ इव्हन इन मुंबई
7: सरकार चालवण्यापेक्षा नुसतं तोडफोड कशी करायची, लोकांचे पक्ष कसे
9: इम्पॅक्ट ऑफ वॉटर स्कॅसिटी
7: तोडायची ह्याच्यावर लक्ष.
9: सेम इज अ स्टोरी इन पुणे.
7: लक्ष काढलं निवडणुकीकडून लक्ष काढलं आणि शासन
9: बीजेपी इज बिझी ब्रेकिंग फॅमिलीज ब्रेकिंग पीपल.
7: पण हेच माझं म्हणणं आहे की हे
9: आमदार बिझी इन हॉर्स ट्रेडिंग.
7: आता आम्ही परत एकदा तुमचे आमदार फोडू, मग नगरसेवक फोडू, थोडं तरी लक्ष तुम्हाला ज्याच्यासाठी निवडून दिलं असेल.
9: दे हॅव ब्रोकन एमएलएज, दे हॅव ब्रोकन एमपीज.
7: आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जो डिसॅलिनेशन
9: दे इन्सल्टिंग द मॅन्डेट ऑफ द पीपल
7: करण्याचा प्लांट आम्ही काढत होतो तो जर 2021 साली जो आम्ही मंजूर केला होता तो आतापर्यंत पूर्ण केला असता 2025 साली पूर्ण व्हायला पाहिजे होता.
9: But they have stalled all the projects which were started during the tenure of Uddhav Thackeray as CM. The desalination project has been stalled by this government.
7: मग असं सांगितलं ना मी,
10: जे खासदार निघून गेले ते एक सांगतात की निधी मिळत नव्हता, राष्ट्रीयकर असेल किंवा उपराजनिक मिळत, त्याच्यामुळे हे पाऊल उचलावं लागेल.
7: म्हणजे दुसरी बाजू ही पण दिसत आहे की हे सरकार कसं मतभेद करतं हे एक फार महत्वाचं आहे. आज आम्हाला इथे सगळे जे आम्ही आमदार उभे आहोत आम्हाला कोणालाही निधी मिळत नाहीये. जेव्हा कुठचंही आता एवढ्या 80 वर्षाचा जो इतिहास आहे आपल्या देशाचा, जी कुठची सत्ताधारी पक्ष असतील विरोधी पक्षाला.
9: सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की ऑल दी एमएलएज व्हिच आर स्टँडिंग हियर इन द असेंब्ली,
7: जर तुम्ही आम्हाला निधी नाही,
9: हू आर इन ऑपोजिशन, आर नॉट गेटिंग एनी डेव्हलपमेंटल फंड्स.
7: आपण मतदारांवर तेवढंच होतो, पण सगळे ह्या देशाचे नागरिक आहेत. हे जरी असलं तरी
0: While Aditya Thackeray continues with his press conference addressing the entire matter right now, right towards the beginning, he came out to mock Eknath Shinde the way he speaks and what he had to say with regards to how this is just the beginning of everything and it's just a trailer that people have seen. Listen into what he had to say on that.
11: Aaj ye tiger aapke saamne khada hai. आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोकरे, पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोकते हैं, शेर अकेला आता है, कुत्ते भोकते रहते टाइगर शिकार करता है, और कुत्ते भोकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, ही शिवसेना है, आणि ही शिवसेना आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.
0: And that's not all, viewers. There's more breaking news coming in from Maharashtra as we speak. Shinde Sena's Operation Tiger Roar. Shinde welcomes with the tiger statue itself. Tiger welcome for Eknath Shinde in the assembly. Remember, all of this that's happening within the UBT and the Shiv Sena Eknath Shinde faction is taking place simultaneously with it being the first day of the monsoon session of the assembly, Maharashtra assembly that is. So while Eknath Shinde in fact walked into the assembly, he received a roaring tiger welcome, symbolic to the Operation Tiger itself. So this is what we're looking at this given point of time. Lots happening in Maharashtra that we're keeping a very close track of for you, and we'll keep bringing you all those details. But right now we're slipping into a short break, but on the other side do stay tuned as we will be bringing to you a very special edition, special broadcast edition on Vijay's birthday that shows his journey from abhineta to neta on the other side of this.

0: 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत, गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय, पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतार व्हायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही.
1: कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं, पण मी तुम्हाला सांगतो कुत्ते झुंड में आके भोकते हैं, शेर अकेला आता है, कुत्ते भोकते रहते, टाइगर शिकार करता है, और कुत्ते भोकते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, बाळा साहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.